कबीर लागे प्रीत सुजान श्याम, लागे प्रीत सुजान श्याम, बजे दो मोहे लागती ताला बेली, मोहे लागती ताला बेली।